ओ मरै न ठागे जाए, जिन कै राम वसै मन माहे, तिथै भगत वसै के लोए, करे आनंद सच्चा मन सोए, सचखंड वसे नंकार, कर कर वेखै नदर निहाल, तिथै खंड मंडल वर भंड, जे को कथै